पामणिया मैले निर्मल सब हुक्म समाए ते निर्मल जो हर गुण को सर सचे पाए ते निर्मल जो हर सचे पाए नानक नाम बसै मन अंतरे गुरमुख मैल जो कामणिया माज मोहला तीजा गोविंद उजल उजल हंसा मन बाणी निर्मल मेरी मनसा मन उजल सदा सुख सुहै ਆਦਿ ਉਜਲ ਨਾਮ ਤੇ ਆਵਣਿਆ ਹੋ ਵਾਰੀ ਜੀਉ ਵਾਰੀ ਗੋਬਿੰਦ ਗੁਣ ਗਾਵਣਿਆ ਗੋਬਿੰਦ ਗੋਬਿੰਦ ਕਹਿ ਦੇ ਰਾਤੀ ਗੋਬਿੰਦ ਗੁਣ ਸਾਹਿਬ ਸ਼ਬਦ ਸੁਹਾਵਣਿਆ ਰਹਾਓ